0: Songs Nepal Acoustic Festival. Radio Adikula 105.4.
1: Music Nepal.
2: देवी म्यूजिक सोल्युशन प्रस्तुत गर्दछ।